विरजानदी स्नानेन तिक्तलिङ्गानां तथा विनिष्टावशिष्टेष्टा वेद प्रारब्धकर्मणां प्रलयकाले भगवदुदरेव सदाम् आनन्दमात्रवपुषां तदनुभवरहितानां स्वस्वायोग्य भगवद्रूप विशेषध्यानरतानां सृष्टिकाले भगवदाज्ञया भगवद्दुराद्बहिर्निर्गतानां श्री श्वेतद्वीपदर्शनं निमित्तीकृत्य प्रदानावरणभूत स्वेच्छा प्रवरणेन स्वस्वायोग्यानन्दाविर्भावलक्षण मुक्तिप्रदान प्रयोजनक मायावति श्री वासुदेवात्मक लक्ष्म्यात्मक प्रलयाभ्यस्त श्री वटपत्रशेषदायशेष जगदुदराशेष मुक्तनाभिदेशोर्ध्वभाग कुक्षाख्यदेश त्रिविधाशेष संसारिनाभिदेशाखिल तमत्पतितनाभ्यगो भागदेश श्रीभूम्यालिङ्गित कालादिज्येष्ठकपरमान्वाद्यशेष कालावयव सृष्ट्यादिकर्तृशेष नामक परमपुरुषनामक श्रीचतुर्मुखमुख्यप्राणोपासित चरणानिरुद्धादिचतुरूपात्मक गायत्रीनामक सवितुर्नामकरूपविशेषात्मक व्याप्तरूपबृहत्शरीर शून्याविधकालाविद केवलाविधब्रह्माविदानन्दाविद रूपविशेषात्मक निरूपचरितमूलरूप निरूपचरित व्याप्ता प्रतिबद्ध अनन्ततेजःपुञ्ज तादृशरमायुक्तरूपविशेषात्मक गायत्रीभूतवाक् पृथिवीशरीर हृदयभेदेन षड्विधगायत्रीनामक लोकवेदसमीरसमान्तर्गत प्रणमाचतुर्यपादोपेद गायत्रीपादचतुष्टय प्रतिपाद्य वैकुण्ठस्थिता अनन्दावनस्थिता स्वेतद्वीपस्थिता सर्वजीवस्थितरूपभेदेन चतुरूपात्मक निरूपचरितसर्ववागर्थप्रतिपादक श्रीदेव्या निर्मारूपाष्टक अभिमन्यमानचक्रशङ्खवराभययुक्त हस्तचतुष्टयोपेद प्रदीपवर्ण सर्वावरणभूषित विश्वादिभगवद्रूपाष्टक प्रतिपादक अकाराद्यष्टाक्षरात्मक श्रीमत्प्रणवाद्यष्टमहामन्त्रप्रतिपाद्य अष्टरूपात्मक मन्त्राध्यायोक्त भूवराहाद्यशेषवैष्णवमन्त्रप्रतिपाद्य भूवराहाद्यशेषरूपविशेषात्मक रमादिमन्त्रप्रतिपाद्य रमादिनिष्ठरमादिनियामकरूपविशेषात्मक श्रीलक्ष्मीनृसिंहात्मक परमदयालो क्षमासमुद्र भक्तवत्सल भक्तापराधसहिष्णो देशकालाधिपते देहेन्द्रियाधिपते सूर्यवंशध्वज रघुकुलतिलकलक्ष्मणभरतशत्रुघ्नाग्रज श्रीमद्धनुपदुपासितचरणसीतापते श्रीरामचन्द्र त्वदाज्ञया त्वत्प्रसादात् त्वत्प्रेरणया त्वत्प्रीत्यर्थम् त्वाम् उद्दिश्य त्वाम् अनुस्मरन्नेव त्वदाज्ञया नियतेन मन्नियामकेन सत्ताप्रदवायुनामक चेष्टाप्रदप्राणनामक धारणाप्रदधर्मनामक मुक्तिप्रदमुक्तिनामक रूपविशेषैः मद्रुतिस्थितेन परमदयालुना क्षमासमुद्रेण भक्तवत्सलेन भक्तापराधसहिष्णुना सर्वस्वामिना सर्वप्रेरकेण सर्वदात्विकदेवताप्रेरकेण सर्वदात्विकासुरभञ्जकेन तथा तत्प्रेरणाप्रयुक्तदुर्मतिभञ्जकेन अत एव प्रभञ्जनशब्दमात्रेण प्रतिदिनम् प्रतिक्षणम् बुद्धियोगकेन सर्वकर्मकर्त्रा सर्वकर्मकारयित्रा सर्वकर्मस्वामिना सर्वकर्मसमर्थकेण सर्वकर्मफलभोक्त्रा सर्वकर्मफलभोजयित्रा सर्वकर्मप्रेरकेण सर्वकर्मोद्बोधकेन सर्वकर्मशुद्धिप्रदेन सर्वकर्मशुद्धिप्रदेन सर्वकर्मनिष्ठेन सर्वकर्मसाक्षिणा सर्वकर्मनिष्ठभगवद्रूपोपासकेन अत एवाशेषजीवनिस्सङ्ख्यानादिकालीन धर्माधर्मद्रष्टु स्वेच्छयोद्बोधकेन तद्वादिककपिलोपासकेन रमाव्यतिरिक्तपूर्वप्रसिद्धव्यतिरिक्तानन्दवेद प्रतिपाद्यमुख्यतमेन अनन्दगुणपरिपूर्णेन सर्वदोषदूरेण त्वच्चित्ता
ಸ್ವಾಭಿಜ್ಞೇನ ತ್ವಚಿತ್ತಾನುಸಾರ ಚಿತ್ತೇನ ತ್ವತ್ಪರಮಾನುಗ್ರಹ ಪಾತ್ರಭೂತೇನ ಮಧ್ಯೋಗ್ಯತಾಧ್ಯ ವಿಜ್ಞೇನ ಶ್ರೀ ಭಾರತೀ ರಮಣೇನ ರುದ್ರಾಧ್ಯಶೇಷ ತಾತ್ವಿಕ ದೇವತೋಪಾಸಿತಧರಣೇನ ಮಮ ಸರ್ವಾಸ್ವಸ್ತಾಸು ಚಿತ್ರದಾ ವಿಚಿತ್ರದಾ ತದುಪಾಸಕೇನ ಶ್ರೀ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣೇನ ಪ್ರೇರಿತ ಸನ್ ತತ್ ಸಂಸ್ಕೃತಿ ಪೂರ್ವಕಂ ಸೇನಾ ಸಮುತ್ಥಾಯ ಅದ್ಯತನಂ ಸುವರ್ಣಾಶ್ರಮೋಚಿತಂ ದೇಶಕಾಲಾವಸ್ಥೋಚಿತಂ ನಿತ್ಯ ನೈಮಿತ್ತಿಕ ಕಾಮ್ಯಭೇದೇನ ತ್ರಿವಿಧಂ ತತ್ಪೂಜಾತ್ಮಕಂ ಕರ್ಮ ಯಥಾಶಕ್ತಿ ಯಥಾಜ್ಞಪ್ತಿ ಯಥಾ ವೈಭವಂ ಕರಿಷ್ಯೆ ಮದಾಜ್ಞಾಕಾರಿಭಿಃ ವಿದ್ಯಾ ಸಂಬಂಧಿಭಿಃ ದೇಹ ಸಂಬಂಧಿಭಿಶ್ಚ ತದೀಯೈಃ ಅಶೇಷೈರ್ಜನೈಃ ತತ್ಸರ್ವಕರ್ಮಕರ್ತೃತ್ವ ಕಾರ್ಯಕರ್ತೃತ್ವಾತ್ ಅನುಸಂಧಾನಪೂರ್ವಕಂ ಕಾರಯಿಷ್ಯೇ ಚ ಇತಿ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರಾಖ್ಯೇ ದಿನಾ ಕೃತ ಮಂಜದಾ ಪ್ರಾತಃ ಸಂಕಲ್ಪ ಗದ್ಯಂ ಸ್ಯಾತ್ ಪ್ರೀತೇರ್ ಮಾಧವ ಮದ್ವಯೋ ಇತಿ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರ ಇತಿ ಶಿರೋಮಣಿಭಿಃ ವಿರಚಿತಂ ಪ್ರಾತಃ ಸಂಕಲ್ಪ ಗದ್ಯಂ ಸಂಪೂರ್ಣಂ.